आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही। जीडीपी विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज। गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ डी वाय पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन पटूंना संमिश्र यश। आता सविस्तर बातम्या। 2026 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं असून भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी मोठी

बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. ते काल मुंबईत एका आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगानं होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध व्हावी आणि गुंतवणूक प्रकल्पांना गती मिळावी यासाठी अनावश्यक प्रशासकीय टप्पे कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीनं मार्गी लावावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं त्या म्हणाल्या. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. राज्य शासनानं पिंक ई ऑटो योजनेच्या अनुदानात 20% चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत याआधी पिंक ई रिक्षा घेतलेल्या महिलांनाही वाहन कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त 20% अनुदानाचा लाभ मिळेल. महिलांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणं आणि स्वच्छ वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रेल्वे कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे कायदा 1989 मधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला 2000 रुपये दंड, पास किंवा तिकीट जप्त करणं आणि रेल्वे आवारातून बाहेर काढणं अशी शिक्षा होऊ शकते. रेल्वेत मद्यपान करणाऱ्या किंवा उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्तींना 1000 रुपये दंड आणि 24 तास कारावासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वेत अनधिकृत प्रवेश केल्यास 500 रुपये दंड आणि रेल्वे परिसराचा गैरवापर केल्यास 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 5000 रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रवाशांनी नेहमी वैध तिकिटांसह प्रवास करावा. सर्वांचा प्रवास सुरक्षित सुरळीत होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात काल एकाच दिवशी 1 लाख लिटर जीवामृताची म्हणजेच नैसर्गिक खताची निर्मिती करण्यात आली. प्रथमच अशी खतनिर्मिती करून कृषी विभागानं नैसर्गिक शेतीच्या प्रसाराला नवं बळ दिलं आहे. या जीवामृताचा वापर खरीप हंगामातील विविध पिकांवर करण्यात येणार आहे. राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनं राबवलेल्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातल्या 80 शेतकरी गटातील 10,000 शेतकरी सहभागी झाले होते. जीवामृत हे सूक्ष्मजीवांनी समृद्ध असं द्रवरूप सेंद्रिय खत आहे. अवयवदान पंधरवड्यानिमित्त काल बुलडाणा जिल्ह्यात सामान्य रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात अवयवदानाचं सामाजिक महत्व, अवयवदानातून मिळणारं नवजीवन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. आषाढी वारीनंतर पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन होणार आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुण्यातील पारंपरिक मुक्कामस्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानीपेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात तर संत तुकाराम महाराजांची पालखी नवीपेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. दोन्ही पालख्या शनिवारी आळंदी आणि देहूकडे प्रस्थान करतील. महसूल गुप्तचर यंत्रणेनं अर्थात DRI काल सातारा जिल्ह्यातल्या अवैध औषध निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली. तसंच काही अंमली पदार्थ आणि सुमारे 400 लिटर कच्चा माल जप्त केल्याची माहिती DRI च्या अधिकाऱ्यांनी दिली.

महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या अर्ध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांचा काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले इंडिया या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ डी वाय पाटील यांच्या पार्थिवावर काल कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस पथकानं बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. डॉ डी वाय पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं काल रात्री आकस्मिक निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. जायकवाडी धरणातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी यशस्वी कामगिरी केली. मात्र पुरुष बॅडमिंटनपटूंना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला. महिला दुहेरीत सोनाली आणि रितिका यांच्या जोडीनं पुढची फेरी गाठली तर मिश्र दुहेरीत श्रुती आणि ईशाननं पहिल्या फेरीतला सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतसह सर्व बॅडमिंटनपटूंना पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या दुहेरी गटात मात्र कृष्णा प्रसाद आणि पृथ्वी कृष्णमूर्ती यांच्या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही. GDP विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ डी वाय पाटील यांच्या पार्थिवावर कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना संमिश्र यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: शंभरांश एक मेगा हर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी, सकाळचे 10 वाजलेले आहेत। कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी। मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। मंडळी नमस्कार, सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांचं स्वागत। आज कार्यक्रमामध्ये कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहोत, काय बोलणार आहोत, कोणती गाणी ऐकणार आहोत याची उत्सुकता नेहमीच तुम्हाला असतेच, त्यामुळे थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी आणि नवी मराठी गाणी घेऊन, मराठी गाण्यांचा खजिना घेऊन नेहमीच आम्ही तुमच्यासोबत असतो सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत एफ एम गोल्ड वाहिनीवरती। श्रोतेहो, आज सुरुवात करणार आहोत, अर्थातच आज स्मृतिदिन आहे वसंत पवार यांचा, त्यामुळे संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली अतिशय सुंदर गाणी तुम्ही ऐकणार आहात आजच्या दिवशी आपल्या कार्यक्रमात नक्कीच। त्याचबरोबर आज आहे प्रायोजित कार्यक्रम, प्रायोजित कार्यक्रम आहेत दोन आपल्याला मनस्पर्शी कार्यक्रमामध्येच, तेव्हा ते तर तुम्ही ऐकालच, त्यानंतर मनस्पर्शी कार्यक्रम सुरू राहील। पण आज अतिशय इंटरेस्टिंग आणि खूप वेगळ्या फील्डबद्दल, एका वेगळ्याच क्षेत्राबद्दल एक भन्नाट व्यक्तीबरोबर आपण गप्पा मारणार आहोत युवा तरंग कार्यक्रमात, त्यामुळे कुठेही जाऊ नका, नक्की आजचा युवा तरंग ऐका। एक खूप वेगळ्या क्षेत्र, आपल्या एक वेगळं जग आपल्या समोर तो खुलं करणार आहे। कोण आहे आपला युवा मित्र जाणून घेऊया आपण कार्यक्रमात नंतर। आणि अर्थातच रंजक सफरमध्ये रंजक माहिती, रंजक गप्पा आणि त्याचबरोबर प्रश्न उत्तर, त्यामुळे सुरुवात करूया एका छानशा गीतानी। ऐकत रहा एफ एम गोल्ड वाहिनी।
2: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटवेना सखेद परदेश। सप्रेम नमस्कार विनंती विशेष।

0: श्रोतेहो 10:05 झालेली आहेत. वेळ झाली प्रायोजित कार्यक्रमाची. आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: FM गोल्ड खरा सोना. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत ती 51 वर्षाच्या या महिलेची आहे, ज्यांना थायरॉइडची 150 mg ची गोळी चालू होती, पण तरी सुद्धा त्यांचं TSH वाढलेलं होतं, म्हणजे जवळपास 42 झालेलं होतं. गोळी घेऊन सुद्धा थायरॉइड नॉर्मल झालं नाही, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आयुर्वेद यामागे काय कारण आहे असं सांगतं?
3: या लेडीच्या बघितलं तर म्हणजे नॉर्मल थायरॉइड जर का TSH बघितलं तर 4.5 ते जवळजवळ 42 झालं होतं आणि गोळी तर 150 mg ची, म्हणजे आता त्याच्या पुढे काय करणार. पण आता मग जेव्हा 150 पर्यंत गोळी जाऊन सुद्धा कंट्रोल होत नाही म्हणल्यानंतर ती लेडी मग आयुर्वेदाकडे आली आपल्याकडे. आता आमचा कन्सेप्ट असा असतो की पहिल्यांदा आम्ही पूर्णपणे हिस्ट्री घेतो, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही पूर्णपणे वेळ देत असतो. म्हणजे आमची सुरुवात बाबा सकाळी कितीला उठता, पोट साफ होतं की नाही, काय खाता, सकाळी उठल्यानंतर काय घेतलं होतं, पाणी कधी पिलं जातं, किती पिलं जातं, काय काय खाल्लं, सगळ्या गोष्टी आम्ही डिटेलमध्ये विचारत असतो की प्रकारच्या गोळ्या चालू आहेत. आणि त्या लेडीच्या बाबतीत आमच्या पहिल्यांदा लक्षात आलं की सकाळी उठल्यानंतर ती थायरॉइडची गोळी देते बरोबर की नाही, त्याच्याबरोबर आयनची सुद्धा गोळी घेते कारण तिला हिमोग्लोबिन कमी आहे. आता आयनची गोळी जेवणाबरोबर घेता येत नाही कारण ती जेवणात मिक्स होऊन जाते, पचतच नाही, मग ती सेपरेट घ्यायला पाहिजे. त्यामुळे मग ती सकाळीच त्या दोन्ही गोळ्या घेत होती. आता होतं कसं की थायरॉइडची जे काय ऍब्सॉर्प्शन आहे गोळीचं ते आयनमुळे हॅम्पर होतं, म्हणजे आयन त्याला ऍब्सॉर्ब होऊ देत नाही आणि आयनला थायरॉइड ऍब्सॉर्ब होऊ देत नाही. मग असं दोन्ही गोळ्या एकमेकाला मारल्यामुळे ना हिमोग्लोबिन वाढत होतं आणि ना तिला थायरॉइड कंट्रोल राहत होता. म्हणजे हा एक मेजर पार्ट आहे. अनेक जणांच्या आम्ही बाबतीमध्ये बघतो की लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा थायरॉइडची गोळी वाढत गेलेली असते, कारण तुमचं T4 ते T3 मध्ये जोपर्यंत कन्वर्ट होत नाही, म्हणजे ऍक्टिव्ह थायरॉइड मध्ये जोपर्यंत कन्वर्ट होत नाही तोपर्यंत ते शरीर युज करत नाही. आणि ते लिव्हरमध्ये जरी प्रॉब्लेम असेल ते नाही म्हणजे कन्वर्ट झालं तरी सुद्धा मग थायरॉइडची कमी व्हायला लागते आणि ते TSH वाढायला लागतो आणि नुसतीच गोळी वाढून अशा वेळेला काही फायदा होत नाही. त्यामुळे थायरॉइड नक्की का वाढते याचं डायग्नोसिस करून ट्रीटमेंट केली तर नक्कीच थायरॉइडचं मेडिसिन जे आहे ते आपल्याला कमी करता येतं.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84-84-05-1025.
3: म्हणजे बेसिकली पहिल्यांदा तर थायरॉइडची गोळी पचतच नव्हती, त्यामुळे आपण आयन बंद करून टाकलं, थायरॉइड ठेवलं, त्यामुळे एका महिन्यामध्ये त्यांचं थायरॉइड बिलो लेवल आलं एकदम.

0: मग त्यानंतर आपण 150 गोळी 100 आणली. आपण ओव्हरऑल बॉडी बॅलन्सिंगवर काम करायला सुरुवात केल्यानंतर ती गोळी कमी कमी होत होत आता 12.5 आलेली आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे ना की पूर्णपणे बंद पण होईल हळूहळू त्यांचं, म्हणजे मेटाबॉलिक बॅलन्स केल्यानंतर. पण बाबा थायरॉइड नक्की का वाढतोय, त्याच्यामागे कारण काय आहेत, बरोबर ना? या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, कारण गोळी घेतल्यानंतर टेम्पररी जरी हे झाला, रिलीफ झाला किंवा टेम्पररी तुमचा आकडा जरी नॉर्मल झाला, तरी जो काही मेटाबॉलिक इम्बॅलन्स झालेला असतो तो तसाच राहिल्यामुळे शरीरावर इतर गोष्टींवर परिणाम होणार असतात. कधी कधी हार्ट अटॅक होण्याची शक्यता असते, त्याच्यामधून तुमचं मेटाबॉलिझम बिघडतं, हार्ट रेट कमी होण्याची शक्यता असते, एक्सेस वेट वाढण्याची शक्यता असते, फॅटी लिव्हर होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की कुठलेही आकडे नुसते बॅलन्स करण्यापेक्षा जर का तुमचा थायरॉइड वाढला असेल किंवा शुगर असेल, बीपी असेल, कुठलीही गोष्ट जर का वाढत असेल, कमी होत असेल, तर त्यामागची कारण मीमांसा शोधून काढा. त्यामध्ये जे काही मेटाबॉलिक इम्बॅलन्स झाले, कारण हे सगळेच डिसीज लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, तर त्यामध्ये काय नक्की प्रॉब्लेम झालाय, लाईफस्टाईलमध्ये काय प्रॉब्लेम होतोय, शरीरामध्ये काय इम्बॅलन्स झालाय, याचा योग्य विचार करा आणि त्याप्रमाणे जर का तुम्ही ट्रीटमेंट केली तर नक्कीच या सगळ्यामधून आपल्याला बाहेर पडता येत आणि औषधमुक्त जीवन साध्य करता येत. आणि हे औषधमुक्त जीवन साध्य केलं तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळता येतात, नाही तर फ्युचरमध्ये अनेक कॉम्प्लिकेशन येतात. आणि आम्ही बघतो की म्हणजे थायरॉइडमध्ये कधी नी रिप्लेसमेंटची पाळी येते, कधी हार्टचे प्रॉब्लेम होतात, कधी पाळीचे प्रॉब्लेम होतात, बरोबर की नाही? तर त्यामुळे कसं असतं की मेटाबॉलिक इम्बॅलन्स करा, कुठली गोष्ट का वाढते याचं कारण मीमांसा करा आणि औषधमुक्त जीवनाकडे वाटचाल करा.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: श्रोत्यांनो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद। या प्रायोजित कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं मनस्पर्शी कार्यक्रमात। मनस्पर्शी कार्यक्रमात आज मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर, आणि आज आपण ऐकणार आहोत वसंत पवार, संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली गाणी। वसंत पवार यांच्या नावातच जादू आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वसंत पवार, वसंत प्रभू, वसंत देसाई या तिन्ही वसंतांनी अक्षरशः अप्रतिम अशी गाणी आपल्याला दिलेली आहेत। वसंत पवार यांचे 50 मराठी चित्रपट, 8 हिंदी चित्रपटांचे यशस्वी संगीतकार म्हणून त्यांना आपण ओळखतो। 50-60 दशकातली गाणी आज सुद्धा आपल्याला तितकीच आवडतात, आपल्या ओठांवरती रेंगाळतात। सुंदर चाली आहेत सगळ्याच्या। आज 6 ऑगस्ट त्यांचा स्मृती दिन आहे, त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी संगीतबद्ध केलेली गीतं ऐकूया।

तुम्हाला वाटेल मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट का बरं सांगते, तर एकच गोष्ट अशासाठी सांगते की मध्ये आपण पुन्हा एक प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत आजच आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात थोड्या वेळानी. पण त्यानंतर मात्र आपण 11 वाजता जेव्हा भेटू, जेव्हा युवा तरंग कार्यक्रम सुरू होईल, तेव्हा खरंच आपण आज एका वेगळ्या क्षेत्रातल्या एका युवा मित्राला भेटणार आहोत. वेगळं जग आहे त्याचं, एक वेगळं क्षेत्र आपल्यासमोर खुलं होणार आहे, जग त्याची ओळख होणार आहे, सफर होणार आहे. तर नक्की ऐका तो कार्यक्रम आज जेव्हा आपण युवा मित्राशी आपल्या गप्पा मारू तेव्हा. आत्ता मात्र आपण वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकत आहोत. वसंत पवार यांच्या स्वररचनेत विविधता तरी किती, घन घन माला नभी दाटल्या हे गाणं आत्ता आपण ऐकलं, कोसळती धारा यासारख्या रागदारीतला चमत्कार एकीकडे, तर झुकू झुकू अगीन गाडी म्हणत बच्चे कंपनीला सफरीवर नेणारे दुसरीकडे, बुगडी माझी सांडली गची लावणीची बहार दुसरीकडे, तर खोप्यामध्ये खोपासारखं बहिणाबाईंचं गीत एकीकडे. वसंतरावांचं मूळ घराणं मध्य प्रदेशातल्या धारचं. काही कारणास्तव त्यांचे वडील शंकरराव सपत्नीक कोल्हापूरला आले. त्यावेळेस कोल्हापूर म्हणजे कलावंतांची पेठ होती. तामिळसह अनेक दक्षिणेकडच्या भाषेतल्या चित्रपटांचं चित्रीकरण सुद्धा कोल्हापुरात व्हायचं. वसंतरावांचे वडील शंकरराव मराठी संगीतकारांकडे वादक म्हणून काम करत होते. शाहीर लहरी हैदर शंकररावांचे मित्र होते. त्यांच्याकडे वसंत पवार यांनी सवाल जवाब, भेदिकांचे सामने, कलगी आणि तुऱ्यातला झगडा, गीत संगीताचे नानाविध प्रकार अभ्यासले. आणि त्याच दरम्यान पठ्ठे बापूरावांचा तमाशा कोल्हापुरात आला होता. तेव्हा 9 वर्षांच्या छोट्या वसंताला त्या तमाशात झिलकारी बनून टाळ वाजवायचं भाग्य लाभलं होतं. लहानपणी वसंतराव खूप छान सतार सुद्धा वाजवायला शिकले होते. वडील त्यांचे संगीतातले गुरु, पण आपल्या मुलाला योग्य शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी इंदोरच्या गुरु रहिमत खा यांचा वसंतरावांना गंडा बांधला. कोल्हापूरच्या त्या झपाटलेल्या दिवसातच परंपरागत गीत संगीताचा वसा वसंत पवारांना लाभला.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

मगाशीच मी म्हटलं होतं तसं की तिन्ही वसंत यांच्याबद्दल मधु पोद्दार यांचं पुस्तक आहे किंवा पुस्तकांमध्ये जेव्हा आपण त्यांच्याबद्दल माहिती वाचतो ऐकतो त्यांच्याबद्दल तर आपल्याला

खरंच असं होतं की बाप रे काय प्रतिभावंत आणि काय वेगळीच माणसं होती. आणि त्याच्यात वसंत पवार हे तर एक अद्भुत रसायन असंच म्हटलंय त्यांना, जिथे जिथे वाचलं लिहिलेलं होतं त्याच्यात की तोंडात बोटं घालायला लावेल अशी स्मरणशक्ती असलेला, सतारीवर विलक्षण प्रभुत्व, लावणी, पोवाडे, कटाव, गणगौळण, सवाल जवाब, कलगीतुरा अशा अस्सल मराठी लोककला प्रकारां इतकंच उर्दू शेरोशायरीची सखोल समज असणारा हा अवलिया. वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसंत पवार. अगदी साध्या अवतारात वावरणारे किरकोळ शरीरयष्टीचे असे ज्यांना ओळखले जायचे असे, आणि मात्र एक एक सांगीतिक अस्त्र काढत मैफल रंगवायला लागले की एक एक जण चाट पडायचा असे वसंतराव पवार. संगीताचा हा वारसा मगाशीच म्हटलं तुम्हाला तसं की शंकरराव वडील यांच्याकडून त्यांना मिळाला, आणि त्यांना ते कुठे कुठे घेऊन जायचे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे लहानग्या वसंताला ते तमाशाला सुद्धा त्यावेळेला घेऊन जायचे जेव्हा ते फार त्या काळात चांगलं समजलं जायचं नाही, पण तेव्हा ते मुद्दामून त्याला घेऊन जायचे आणि तिकडे जाऊन त्यांना ते सगळं ऐकायला मिळायचं. मुलाने सतारिया व्हावं अशी त्यांची तीव्र इच्छा असल्यामुळे म्हटलं तसं की त्यांना सतारही शिकायला त्यांनी पाठवलं. उत्कृष्ट सतार ते वाजवायचे. आणि उमेदवारीच्या काळात वसंतरावांनी हिंदी सिनेमांमध्ये सतार वाजवली खेमचंद प्रकाश या अतिशय ख्यातकीर्त संगीतकाराच्या तानसेन या चित्रपटातली गाजलेली सतार वसंतरावांचीच. मुंबईमध्ये बस्तान बसत असतानाच अचानक त्यांना त्यांच्या सतारवादनाच्या कीर्तीनीच तातडीने पुण्याला बोलावून आणलं आणि त्यांची कर्मभूमी पुणे हीच झाली. शिवधनुष्याला जशी प्रत्यंचा चढवण्याची कसोटी होती तशीच कसोटी त्यांची सुद्धा होती पुण्याच्या प्रभात स्टुडिओमध्ये. आणि सुधीर फडके यांच्यासोबत वादक म्हणून काम करायची त्यांना संधी मिळाली आणि मग पुढे ते सहाय्यक म्हणून काम करायला मिळाले आणि मग त्यांना पुढे हळूहळू स्वतंत्र चित्रपट मिळायला लागले आणि त्यांनी गाजवले. त्यांचा मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे पठ्ठे बापूराव. त्यांनी कितीतरी चित्रपट, म्हटलं तसं की 50 च्या वर चित्रपट आहेत त्यांचे, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट. यशस्वी संगीतकार आणि त्यांच्या गाण्यांमुळेच आपण त्यांना अजूनही एवढा काळ गेला तरी ती गाणी आपल्याला आवडतात, परत परत ऐकावीशी वाटतात.

0: FM Gold, खरा सोना।
1: अगर रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in वर।

जगदीश खेबुडकर यांनी एका ठिकाणी आठवण सांगताना असं म्हणाले होते की वसंत पवार या माणसाला चाली तरी किती सुचाव्यात. कोल्हापूरच्या रस्त्यावरून चालताना नव्या गीताचा कागद ते माझ्याकडून मागून घेत आणि चालता चालताच घरी पोचेपर्यंत गुणगुणत त्यांची चाल बांधलेली तयार असे.

वसंत पवार म्हणजे एक अद्भुत रसायन असं आपण अगदी सुरुवातीला म्हटलेलं होतं. कारण का तर केवळ एक संगीतकार म्हणून नाही तर आपण त्यांच्याबद्दल जर वाचलं असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेलच की ते केवळ संगीतकार म्हणून त्यांची ओळख नाही तर त्यांच्याबद्दल जिथे जिथे लिहिलेलं होतं पुस्तकात तिथे त्यांनी म्हटलेलं होतं की एकपाठी होते ते. कोल्हापुरातल्या मैफलीत गदिमांकडनं ऐकलेलं काव्य कित्येक वर्षांनी त्यांनी स्वतःलाच म्हणजे गदिमांना आठवत नसताना वसंतरावांनी जसंच्या तसं म्हणून दाखवलं होतं. उर्दू शेरोशायरीमधले जाणकार होते, नृत्य निपुण होते, त्यांनी काही चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शनसुद्धा

0: उभा केलेलं होतं. अनेक चित्रपटातून छोटे छोटे कॅमिओज केलेले होते, हजरजबाबी होते, एवढंच नाही तर काहीसे नादिष्ट होते असं सुद्धा त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे का तर अख्खं गाणं त्याच चालीत उलट म्हणून दाखवणं, भाता आपल्याकडे आणि सुरांच्या पट्ट्या पलीकडे अशी पेटी वाजवून दाखवणं. म्हणून काही वेळेला अशी माणसं अशा मोठ्या माणसांना आपण असं म्हणत नाही, पण तरीसुद्धा म्हणून त्यांना नादिष्ट म्हटलेलं होतं की वेगळ्याच स्वभावाचे थोडेसे असे. तर अशा अनेक शेकडो गोष्टी त्यांच्याबद्दल इतक्या छान छान सांगितलेल्या आहेत की एकतर विलक्षण अभ्यासू वृत्ती होती, सर्वोत्कृष्टतेचा ध्यास होता, पण त्याबरोबर अभिनय पदन्यास हे तर सगळं होतंच. पण गंमत अशी आहे की त्यांनी ना त्यांना गाणं रंगढंग तमाशावरचं सगळं शिकून घ्यायचं होतं, आणि हे सगळं शिकत असताना त्यांना एका बाजूला ना जादूच्या प्रयोगांबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांच्याकडून ते जादू शिकलेले होते. त्यांनी मग अक्षरशः कुतूहलापोटी अवघड क्लृप्त्या ज्याला म्हणतो ना आपण, त्या 8 दिवसात ते खुद्द शिकले आणि त्यांनी शिकवणाऱ्यांना त्यांनाच अचंबित करून सोडलं की जादूच्या प्रयोगांचे इतके किस्से आहेत त्यांचे अफलातून वेगवेगळे. पण ते आत्ता सांगणार नाही, पुस्तक वाचावं लागेल त्याच्यासाठी, आणि त्या पुस्तकामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठे संगीत दिग्दर्शन, कुठे सत्तारवादन, कुठे पदन्यास आणि कुठे जादूचे प्रयोग, असे किती वेगळंच. म्हणून सुरुवातीलाच म्हटलं होतं तसं की एक अद्भुत रसायन असं ज्यांना म्हटलं जातं असं वसंत पवार, आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली सुंदर गाणी वेगवेगळ्या प्रकारची आपण आत्ता ऐकतोय. आणि आज रंजक सफरमध्ये सुद्धा आधी गप्पा मारूच या, पण नंतर त्यांची काही गाणी जाता जाता नक्की ऐकूया.
1: अगं काय सामना करू तुझ्याशी नारी जा

0: हार जीतची हौसच खोटी तुझी न माझी बरोबरी।
1: आणि या गीताबरोबरच आत्ता आपण मनस्पर्शी कार्यक्रमात इथेच थांबत आहोत। लगेचच आपली भेट होती आहे पुढच्या कार्यक्रमामध्ये। 11 वाजता भेटूया युवा तरंग या कार्यक्रमात। लगेचच ऐकूया, ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

आज एका नवीन गाण्याने आपल्या युवा तरंग कार्यक्रमाची सुरुवात करूया. 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी. 11:01 झालेला आहे. कार्यक्रम सुरू झाला युवा तरंग. युवा तरंग कार्यक्रमात नवीन गीतासह मी दीप्ती लेले आपल्या सगळ्यांचं स्वागत करते.

स्वप्निल बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातलं हे एक गीत आज आपल्या कार्यक्रमामध्ये श्रीपाद जोशी यांचं गीत आहे आणि निलेश मोहरीर यांचं संगीत आहे. वेगवेगळी नवीन नवीन गाणी आजच्या आपल्या युवा तरंग कार्यक्रमात ऐकत राहा.

0: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलतं. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
1: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलेत समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
0: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही. असे बहरते गाणे.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्सवर 11:12 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि युवा तरंग कार्यक्रमात आज मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर. मी तुम्हाला म्हटलं होतंच की आज आपल्या एका युवा मित्राशी आपण गप्पा मारणार आहोत जो एका वेगळ्याच क्षेत्राबद्दल, एका वेगळ्या जगाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे आणि आपल्याशी गप्पा मारणार आहे. आज आपल्यासोबत आहे एक भन्नाट व्यक्तिमत्व ज्याचं नाव आहे सुशांत जोशी. हाय सुशांत, हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार
1: दीप्ती. हाय, FM गोल्ड वरच्या युवा तरंग या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांतर्फे मी तुझं मनापासून स्वागत करते.
2: धन्यवाद धन्यवाद, मला बरं वाटलंय.
1: सुशांत जोशी याच्याबद्दल मी तुम्हाला म्हटलं तसं की एक वेगळं व्यक्तिमत्व आणि एका वेगळ्या क्षेत्राबद्दल, वेगळ्या जगाबद्दल आपल्याला सांगणार आहे. याचं कारण सांगते. आज आहे 6 ऑगस्ट आणि आज आहे इंटरनॅशनल स्कूबा डे, इंटरनॅशनल स्कूबा डायव्हिंग डे म्हणूया आपण. आणि आजच्या दिवशी आपण बोलणार आहोत स्कूबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टर, अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या सुशांत जोशी याच्याशी. आणि सगळ्यात गंमत अशी आहे की तो पूर्वी सुरुवातीला कमर्शियल पायलट होता आणि त्यानंतर एकदम थेट आभाळातून, आकाशातून थेट पाण्याच्या खालच्या जगामध्ये ज्यांनी आपलं एक उडी मारली आणि वेगळ्या जगामध्ये प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही. तर आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत त्याच्या या फील्डबद्दल, या क्षेत्राबद्दल आणि स्कूबा डायव्हिंगबद्दल सगळ्यात मुख्य म्हणजे. तर सुशांत, किती वेगळं क्षेत्र आहे तुझं हे. आज आधी सगळ्यात मुख्य म्हणजे आज इंटरनॅशनल स्कूबा डे आहे, तर त्याबद्दल तुझ्याकडनं जाणून

0: करतात तेव्हा ह्या गोष्टी करतात. तर मुळात तू आधी स्कूबा डायव्हिंग म्हणजे काय आणि या तिन्ही वेगवेगळ्या चारी ज्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात समुद्राच्या पाण्याखाली जाऊन, तर त्यातला फरक काय, या तिन्हीबद्दल आम्हाला सांगशील का आणि आम्हाला ते ऐकायला खूप आवडेल.
1: हो नक्कीच. तर स्कूबा डायव्हिंग जे आहे त्याचं फुल फॉर्म आहे सेल्फ कंटेन्ड अंडर वॉटर ब्रीदिंग अपॅरेटस.
0: म्हणजे
1: तुम्ही इक्विपमेंट घेऊन खाली जाता आणि श्वास तुम्ही नेहमी घेत राहता.
0: ओके.
1: तर त्याला स्कूबा डायव्हिंग असं म्हणतात. जॅकेट, डीसीडी म्हणतात, टँक असतो, फिन्स, मास्क, स्नॉर्कल, ते सगळं. फ्री डायव्हिंग जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही श्वास रोखून खाली जाता, त्याच्यात तुम्ही फिन्स घालता, पायात मास्क घालता आणि स्नॉर्कल घालता. मग एक स्नॉर्कलिंग करून एक प्रकार आहे ज्याच्यात तुम्ही पाण्याच्या वरती असता, तुम्ही मास्क, स्नॉर्कल आणि फिन्स घालून खाली बघता समुद्राकडे, म्हणजे खालच्या जगात. तर तिकडे तुम्ही श्वास घेत असता स्नॉर्कल मध्ये, नळी जी असते जी उजव्या बाजूला तुम्ही कनेक्ट करता मास्कच्या. तर हे तीन प्रकार आहेत आणि भरपूर काही आहे, पण हे तीन प्रकार भरपूर जण आता करू शकतायत. तर ह्याच्या स्कूबा जे आहे, स्कूबामध्ये आपण सतत श्वास घेत असतो, मग जास्ती वेळ आपण पाण्यात राहू शकतो 30 मिनिटं किंवा 1 तास.
0: अच्छा.
1: ते डिपेंड करतं किती खाली जातो आपण.
0: ओके. किती खाली जाता येतं स्कूबा डायव्हिंगचं मुळात बेसिक्स काय आहेत, म्हणजे की आपण पाठीवरती तो ऑक्सिजन, आम्हाला बघताना हे लक्षात येतं की तो एक ऑक्सिजन सिलेंडर असतो किंवा मास्क जसं तू म्हणतोयस तसं लावलेलं असतं, तर हे सगळा प्रकार घेऊन एकतर पाण्याखाली जायचं. तर थोडंसं बेसिक माहिती आम्हाला त्याची तू दिलीस तर आवडेल, की पोहता ज्यांना येत नाही ते हे सगळं करू शकतात का, एवढे सगळे इक्विपमेंट्स घेऊन लोकांना जाता येतं का, तर काय सांगशील ह्या सगळ्याबद्दल तू.
1: तर ह्याच्यात एक जे सिलिंडर जे असतं ते ह्याच्यात हवा असते, म्हणजे आपण बाहेरची हवा जी असते त्याला कंप्रेस केलं जातं आणि त्यातलं बाष्प निकाली काढलेलं जातं.
0: अच्छा.
1: की आपण हवा त्याचा आपण श्वास घेतो.
0: ओके.
1: तर सतत श्वास घेतो आणि श्वास सोडत असतो पाण्याच्या खाली. तर ह्याच्यात आता जे नॉन स्विमर ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी एक डिस्कवर स्कूबा डायव्हिंग करून एक छोटासा एक्सपिरियन्स असतो. त्यामुळे तुमच्यावर इन्स्ट्रक्टर स्विमिंग पूल मध्ये काही छोट्या सेफ्टीच्या स्किल शिकवणार, म्हणजे मास्क मध्ये पाणी गेलं किंवा तुम्ही श्वास घेताना पाणी गेलं जर तोंडामध्ये तर कसं काढायचं, ते 3-4 सेफ्टी स्किल्स असतात ते तुम्हाला शिकवतात आणि मग तुम्हाला समुद्रात घेऊन जातात हळूहळू 12 मीटर पर्यंत. 1 मीटर म्हणजे 3 फूट साधारण. तर तिकडे तुमच्याकडे एक इन्स्ट्रक्टर असतोच, तर तुम्हाला टूअर वर घेऊन जातो असं म्हटलं तर.
0: बरोबर.
1: हे आहे नॉन स्विमर साठी. आणि स्विमर साठी एक सर्टिफिकेशन प्रोग्राम करून असतो, ज्याला ओपन वॉटर सर्टिफिकेशन असं म्हणतात. पॅडी करून एक संस्था आहे, SSI करून एक संस्था आहे आणि भरपूर काही संस्था आहेत, पण सर्वात जास्त माहितीचे या दोन आहेत. तर ह्याच्यामध्ये कोर्स करण्यासाठी 200 मीटर स्विमिंग, आणखी 10 मिनिटं फ्लोटिंग करण्याची गरज असते, म्हणजे दाखवण्याची गरज असते. आणि मग बाकीचे स्किल्स आणि असतात ते थोडे स्विमिंग पूल मध्ये करतात मुंबईत, आणि मग बाकीच्या जे 2 दिवस असतात ते समुद्रात करतात इन्स्ट्रक्टर बरोबर.
0: ओके. अच्छा.
1: तर हे सर्टिफिकेशनचं होतं, म्हणजे 4 दिवसाचा एक कोर्स असतो ज्यांना स्विमिंग येत आणि त्यांना थोडस पुढे काहीतरी लायसन्स घ्यायचं, इंटरनॅशनल दर्जाचा लायसन्स घ्यायचा.
0: ओके. बरोबर. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तू कशी काय सुरुवात केलीस, कारण आपण म्हटलं तसं की आधी बेसिकली कमर्शियल पायलट म्हणून उंच आकाशात भरारी घेणं आणि तिकडून थेट एकदम ऑक्सिजन नाही म्हणायचं, आता तू म्हणालास तसं की बाहेरची हवा कॉम्प्रेस्ड केलेली असते ती पाठीवरती बांधून श्वास घेत घेत समुद्रात डुबकी मारणं, पहिला अनुभव कसा होता आणि कसा काय ह्या क्षेत्राकडे वळलास तू.
1: माझ्यासाठी सोपंच होतं, मी तर वरनं चोळी मारली आणि पाण्यातच गेलो. तर ह्याच्यात काय होतं की आपण पाणी जेव्हा डीप जातो, म्हणजे खोलात जातो जरा जास्त, तर कानात प्रेशर असं येतं. तर प्रेशर आपण कसं फ्लाईट मध्ये असल्यावर कानाचे पडदे जरा
0: दडे बसतात
1: दुखायला. हो. तर आपण काय 3-4 गोष्टी करतो. एक आहे की आपण नाकात दाबून भरतो, श्वास हे सोडतो, कानचे पडदे थोडे उघडू शकतात. दुसरं आहे आपण च्युईंग गम खातो किंवा काहीतरी आपण
0: च्यू करत राहतो.
1: हो, च्यू करत राहतो. आता आपण हे आळस देतो.
0: बरोबर.
1: तर ते करतो. तर आपण पाण्यामध्ये एक गोष्ट करू शकत नाही, आपण खाऊ शकत नाही फक्त. तर पाण्यामध्ये फक्त आपण नाकात दाबून प्रेशर जे आहे, तर काय होतं आपण पहिल्या जर 10 मीटर पर्यंत गेलो तर दर मीटरला प्रेशर वाढत जातं. त्याला आपल्याला पाण्याच्या कानाचे पडदे जे असतात तर प्रेशर इक्वलाइज करावं लागतं. म्हणजे 2 मीटरला वेगळं प्रेशर असतं, 3 मीटरला अजून प्रेशर असतं. आपलं आतला कान असतो, मधला कान असतो, बाहेरचा कान असतो.

0: ना कांदो आहे मिडल इयरला म्हणतात, त्याच्यातलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर सेम असलेलं बरं असतं.
1: ओके,
0: तर त्याच्याने कम्फर्टेबल होता येतं. तर जर आपण जेव्हा जात राहतो खाली, तेव्हा आपल्या मिडल इयरला आपल्याला प्रेशराइज करावं लागतं सेम प्रेशर पर्यंत, म्हणजे आपण त्याला आणावं लागतं, त्याला इक्वलायझेशन असं म्हणतात. तर खाली जात असताना हे करावं लागतं. म्हणजे 10 मीटर वर पोहोचल्यावर फॉर एक्झाम्पल, आणि मग तुम्ही जेव्हा हॉरिझॉन्टली जाताय, सरळ जाताय, मग खाली जात नाही आहात, तर तुम्हाला इक्वलायझेशन करायची गरज नाही लागत. पण हे जरा दुखतं आणि सगळ्यांनाच करावं लागतं. पण मासे असतो तर आपल्याला करायची गरज नसती लागली. पण आपण कसे दुसऱ्या आपण जगात जात असल्यामुळे आपलं इक्वलायझिंग करायची गरज लागते.
1: बरोबर बरोबर.
0: कान उघडेच असतात. भरपूर लोकांचे प्रश्न असतात की आपण कानात आपण ते कापूस घालून जाऊ शकतो का, ते घातल्यावर आपण इक्वलाइज नाही करता येणार.
1: राईट.
0: स्विमिंग करताना करतात, आपण इयरफोन्स पण घालतात, तसे इयरफोन्स पण मिळतात म्युझिक वाले. पण स्कूबा डायव्हिंग करताना ते जरा कठीण असतं. पण आपलं आपलं नाक जो आहे ते मास्क मध्ये असतं.
1: ओके,
0: ते कव्हर्ड असतं.
1: कव्हर्ड असतं. ओके, पण ज्यांच्या मनात भीती असते त्यांना तू काय सांगशील की मध्येच मी तुला थोडंसं कट केलं, पण आता ते नाकावरती मास्क, कानावरती प्रेशर, हे सगळं ऐकल्यानंतर ना थोडीशी भीतीही वाटू शकते की समजा मला पोहता येतं और येत नाही, दोन्ही गोष्टी असू शकतात. त्याच्यासाठी आधी एकतर प्रशिक्षणही घ्यावंच लागतं, पण तरीसुद्धा मला करायचं असेल स्कूबा डायव्हिंग, तर भीती मनातली घालवण्यासाठी आपण काय सांगू शकतो?
0: भीती मनात जायचं, थोडस श्वासावर थोडस कंट्रोल केलेलं बरं असतं.
1: ओके,
0: आणखीन तुम्ही अशा ठिकाणी जा जिकडे तुम्हाला थोडस रेप्युटेड आहे इन्स्टिट्यूट.
1: बरोबर.
0: आणि मेडिकली फिट होणं खूप गरजेचं आहे. एक फॉर्म पण भरून घेतात की तुम्ही मेडिकली फिट आहात, तर ते बेसिकच गोष्टी असतात.
1: बेसिक.
0: तर हो, तर ह्याच्यासाठी आणि प्रशिक्षण जे आहे ते थोडं पूल मध्ये आधी घेतलं बरं असतं, म्हणजे गोळ्या पाण्यात
1: समुद्रात
0: जाण्याच्या आधी.
1: बरोबर, करेक्ट.
0: ते हळूहळू त्याचे मेंटल प्रिपेअरनेस पण हळूहळू होऊन जातं. व्हिडिओज पण दाखवतात स्कूबा डायव्हिंग कसं करतात ते, त्यातल्या बेसिक सेफ्टीच्याच गोष्टी.
1: बरोबर बरोबर. पण मग ह्याच्यासाठी काही एज लिमिट आहे की कुठल्या वयापासून तुम्ही हे शिकू शकता किंवा स्कूबा डायव्हिंग करू शकता, याला काही एज लिमिट आहे का?
0: तर ह्याच्यासाठी मिनिमम आहे जे 10 वर्ष कम्प्लीट, 10 वर्षाचे वरची मुलं मिळेल.
1: अच्छा, एवढ्या लहानपणापासून करू शकतो आपण.
0: हो, तर त्यांना सर्टिफिकेशन ते करू शकतात 10 वर्षानंतर. पण 8-9 वर्षांची असताना त्यांना एक छोटासा बबल मेकर करून एक्सपिरियन्स असतो, म्हणजे तुम्हाला इक्विपमेंट घेऊन खाली ना 3-4 फुटाच्या पाण्यात इंट्रोडक्शन देऊ शकतात, म्हणजे श्वास कसा घ्यायचा असतो, माझी थोडेसे दाखवू शकतात, ते सगळं असतं.
1: ओके,
0: पण 10 वर्ष मिनिमम एज आहे. आणि मॅक्सिमम तर काहीच नाही, म्हणजे मेडिकल फॉर्मवर तुम्ही जर होय म्हणाल, म्हणजे होय स्ट्रिक्टसाठी, आणि तर तुम्ही जाऊ शकता. माझ्याकडे एक 72 वर्षांचे काका पण आले होते ओपन वॉटर कोर्स करायला.
1: अरे बापरे, 72 वर्षांचे! म्हणजे मला वाटत होतं की अप्पर लिमिट मे बी असेल, जर म्हणजे लोअर नसलं जरी तरी, कारण एज वाईज इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शरीरात बदल होत असतात, घडत असतात, तर अप्पर लिमिट काही नाहीये हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि 72 वर्ष, बापरे, म्हणजे कसं काय ते एवढे फिट होते आणि त्यांचा त्यांना आले ते करायला, हे कसा होता तुझा एक्सपिरियन्स त्यांच्या बरोबरचा?
0: ते ऍक्च्युअली फिजिकली फिट तर होतेच, पण त्याच्यापेक्षा जास्त ते मेंटली फिट होते.
1: कारण
0: ह्या वयात सुरू करणं, म्हणजे ऑनलाईन थोडस थिअरी असते, अभ्यास करत असतो, व्हिडिओ बघायचे असतात,
1: आणि
0: तिकडे तिने स्विमिंग पूल मध्ये इकडे प्रशिक्षण घेतलं अंधेरीमध्ये माझ्याबरोबर. तर इकडे 2 दिवस करून मग तिकडे वेंगुर्ल्याला गेलंय त्यांच्या हो ओपन वॉटर कोर्स करायला. तर ते भरपूर म्हणजे ते एकदम डिटर्माइंड असे होते, असं म्हटलं चुकीचं नाही राहणार की त्यांना करायचंच होतं. ते एक मेन तर मेंटल प्रिपेअरनेस जास्त होऊन जातो, कारण फिजिकली एवढं डिमांडिंग नाही आहे जेवढं मेंटली आहे. पहिल्यांदाच आपण प्रयत्न करतो.
1: करेक्ट करेक्ट. खूपच मस्त हे, किती वेगळं जग आहे ना. म्हणजे काय होतं की आपण समुद्राखालचं जग असं काही येता जाता पाहू शकत नाही. लोक जे सांगतात त्यांचे अनुभव, किंवा तुझ्यासारखे इन्स्ट्रक्टर आहेत, किंवा ज्यांच्याकडनं ऐकलंय, सिनेमात बघितलंय फार, तर व्हिडिओज बघितलेत, तर एक वेगळंच जग खाली गेल्यानंतर खुलं होतं, एक वेगळी दुनिया तिथे त्यांची सुरू असते. तर काय अनुभव आहे तुझा, काय सांगशील की खाली एक स्कूबा डायव्हर म्हणून तू समुद्रातल्या विश्वाबद्दल आम्हाला सगळ्यांना काय सांगशील? आपल्याला आत्ता व्हिडिओ बघता येत नाहीयेत म्हणून, पण लोक जरूर बघतील तुझ्याकडनं ऐकल्यानंतर. तर कसं आहे खालचं समुद्राखालचं विश्व, काय म्हणशील तू?
0: हे मी ऍक्च्युली सांगण्या सांगण्यापेक्षा एक्सपिरियन्स घेतलेला बरंच आहे. त्यांचा जो अनुभव जो असेल तो वेगळा. कारण मी लहानपणापासून डिस्कवरी चॅनल नॅटजिओ बघतो, पण हे टीव्ही पेक्षा पण छान दिसतं. म्हणजे टीव्हीवरती 4K मध्ये दिसत असेल तर हे 8K मध्ये दिसतं सगळं. तर एकदा त्यांनी स्नॉर्कलिंग जरी सुरू केलं, जर ते कुठे जात असतील डायव्हिंगसाठी किंवा सुट्टीवर जात असतील तर सुट्टीसाठी तर तिकडे डायव्हिंग करू शकतात. म्हणजे डिस्कवरी डायव्हिंग करू शकतात किंवा सुरुवात करू शकतात स्नॉर्कलिंग. ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांनी स्विमिंग जरी केलं आणि नुसतं जरी स्विमिंग केलं समुद्रात तर पण ठीक आहे. पण एकदा बघणं गरजेचं आहे. ते मी सांगू शकत नाही शब्दांमध्ये. व्हिडिओ मध्ये पण ते तेवढा छान अनुभव येत नाही जेवढा करून येतो.
1: ऑब्व्हियसली की प्रत्येकाला स्वतःचा अनुभव घेणं हे स्वतः च्या अनुभवातनं त्याला जे काही तिथे बघायला मिळेल ते वेगळंच. पण तरी सुद्धा जनरली सगळ्यांना माहिती असतं की विविध प्रकारचे प्राणी आहेतच, मासे आहेत किंवा ऑक्टोपस असतील. जनरल जे लोकांना माहिती असतं, प्रवाळ मुख्य म्हणजे कोरल्स बघायला लोक जातात. तर कशी दिसते ही सुंदर दुनिया, त्याच्यामध्ये काय काय बघायला आपल्याला मिळू शकतं असं तू सांगशील?
0: म्हणजे ते कोरल तर रंगीरंगी असतात. ते कोरल बेसिकली काय असतं की प्राणी असतो जो झाडांसारखा दिसतो. तर त्याच्यात एक एल्गी असतो, झू सेंटली करून थोडस टेक्निकल होत आहे. तर तो झू सेंटली असतो, तो त्याला त्याचा रंग देतो आणि एनर्जी पॉवर जे आहे सूर्याकडून जी असतो त्याच्यामुळे त्यांचा रंग असतो. तुम्ही वेगवेगळ्या रंगाची कोरल्स असतात
1: बरोबर.
0: तर ते दिसतात, भरपूर प्रकारचे मासे दिसतात. निमो करून एक मासा आहे जो त्याच्यावर एक चित्रपट आला
1: निमो करून,
0: तो शार्क, डॉल्फिन, भरपूर दर वेगवेगळ्या महासागरात वेगवेगळ्या प्रकारचे मासे ह्याच्यासाठी खरंच आहेत.
1: बरोबर बरोबर.
0: तो पण एक डिस्टिंक्शन आहे. तिकडचं जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर किती आहे, कसं आहे, त्याच्यात मीठ म्हणजे सलाइनिटी किती आहे, त्याच्यावर पण डिपेंड करतं.
1: बरोबर. एवढी मोठी संपत्ती आहे एकदम समुद्राखालची ही म्हणतात तसं, ती सगळी बघण्यामध्येच खरा आनंद आहे. पण तरी सुद्धा तुझ्याकडनं ऐकण्यात पण आम्हाला खूप मजा वाटते, कारण एक वेगळं जग आहे जे आपण नॉर्मली डोळ्यांनी बघत नाही, त्याबद्दल तुझ्याकडनं आम्ही ऐकतोय. आणि अजूनही असंच खूप ऐकायचं आहे, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. कारण नाईट डायव्हिंग असेल किंवा ज्या प्राण्यांबद्दल आत्ता आपण बोलतोय, ज्याच्यात शार्कचा उल्लेख झाला, तर चित्रपटामध्ये वेगळं काहीतरी दाखवलं जातं आणि तू वेगळं काहीतरी तिथे बघतोयस. तर ह्या सगळ्याबद्दल बोलायचं आहे तुझ्याशी, पण एक गाणं ऐकूया मस्त आपण, आणि त्या गाण्यानंतर आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. त्यामुळे तू असाच राहा आमच्याबरोबर, इथेच एफ एम गोल्डवरती जोडलेला आमच्या सोबत राहा. सुशांत जोशी याच्याशी आपण गप्पा मारतोय, स्कूबा डायव्हर इन्स्ट्रक्टर आणि अंडरवॉटर सिनेमॅटोग्राफर असं त्याचं एक वेगळं क्षेत्र आहे ज्याच्याबद्दल तो आपल्याशी गप्पा मारतोय. एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या ह्या गप्पा अशाच सुरू ठेवूया.

0: 11:32 झालेली आहेत. युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती. आणि आज आपण स्कूबा डेच्या निमित्ताने गप्पा मारतोय. आपल्या बरोबर आहे आपला युवा मित्र सुशांत जोशी. सुशांतशी गप्पा मारतोय आणि त्याच्याकडनं ह्या सगळ्या समुद्रातल्या तळाच्या विश्वा वेगळ्या विश्वाबद्दल जाणून घेतोय. सुशांत, पुन्हा एकदा कार्यक्रमानंतर स्वागत आहे तुझं, गाण्यानंतर कार्यक्रमात स्वागत आहे तुझं. आणि आपण सगळ्या समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर आपल्याला काय काय दिसतं याबद्दल आत्ता तुझ्याकडनं आम्ही ऐकत होतो. पण समुद्रात आपण जातो ते केवळ दिवसात जातो असं नाही, तर काही वेळेला नाईट डायव्हिंगसुद्धा केलं जातं. तर रात्रीच्या वेळी समुद्रात डायव्हिंग करण्याचा अनुभव कसा असतो? दिवसा दिसणारा समुद्र आणि रात्रीचा समुद्र, यातला काय फरक आणि सौंदर्य दोन्ही काय सांगशील?
1: नमस्कार दीप्ती. तर हे सकाळी दिवसातलं समुद्र आणि रात्रीचं समुद्र, त्याच्यावर जमीन आसमानाचा फरक असतो. तर दिवसात आपण जे सूर्याचा प्रकाश असतो तो पिवळा होतो, त्याच्याने थोडे रंग थोडे वेगळे दिसतात. तर रात्री जो आहे तर आपण आम्ही टॉर्च घेऊन जातो, सफेद सफेद लाईट असतो त्याचा.
0: अच्छा.
1: तर त्याच्याने कसं आपलं ऍक्च्युअल कलर दिसतात, म्हणजे खरोखर कलर रंग जे असतात ते 4K आणि HD म्हटलं ना, किंवा 720 पिक्सेल आपण दिवसात दिसतं आणि 4K रात्री दिसतात आणि एकदम भरपूर वेगळं असतं. आणि त्याच्यात काय होतं की आपण काही माशाचं जे रात्री त्यांना भूक लागते, म्हणजे नॉक्टर्नल असं म्हणतात, तर ते रात्री हंटिंग कसं करतात ते दिसतं.
0: ऍक्च्युअली बघताय तर आपल्याला हे असं की हंटिंग करतायत. हो बापरे.
1: अच्छा. वेगळीच मजा असते कारण त्यांची तो ती जेवणाची आणि मग एक बायो ल्युमिनेसन्स करून एक एक प्रकार असतो फायटोप्लांट, ती एल्गी असते, मग निळे निळे दिसतात ते.
0: अच्छा.
1: डॉट डॉट म्हणजे लाईट ऑफ केलं तर ते छान दिसतात, म्हणजे तुम्ही जादू करता तुम्ही खेळू शकता त्याच्यावर.
0: ऐको,
1: बायो ल्युमिनेसन्स म्हणतात.
0: अच्छा.

0: पण हे तर झालं की हे छान दिसताय विसताय सगळं छान आहे, पण आता आपला उल्लेख झाला होता की शार्क बद्दल, किंवा रात्री त्यांचं हंटिंग करतायत ते, दिवसा असो नाही तर रात्री असो, आपण सिनेमातनं आम्ही तर बाबा बघितलंय की शार्क किंवा असे जे मोठे हे आहेत स्टिंगरे विषारी जलचर, तर त्यांच्याशी सामना होणं शार्क सारखा प्राणी, तर सिनेमातनं बघून ते इतकं भयंकर वाटतं की मीडियामध्ये जसं आपण दाखवतो तसं, तर खरोखरच असे प्राणी ॲक्च्युली विषारी असतात किंवा मोठे प्राणी जे आहेत ते हल्ला करणारे असतात, कसं असतं, कसा आहे अनुभव तुझा?
1: तर हे काही प्राणी जे विषारी असतात पण त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी,
0: बरोबर,
1: म्हणजे कोणी त्यांना अटॅक करायला आलं किंवा मारायला आलं कि खायला किंवा असं काय त्यांच्यात, तर ते डिफेन्ससाठी ते करतात, कारण त्यांच्या काहीतरी टॅक्टिक पाहिजे ना. आपल्याकडे कसं बंदुकी असतात किंवा सूर्य असतात जे काय असतं त्यांच्याकडे काहीच नसतं, त्यांचा जीव नाही गेला पाहिजे म्हणून ते त्यांच्या ती टॅक्टिक्स असतात
0: सेल्फ डिफेन्ससाठी. बरोबर.
1: तर काय होतं की हे शार्क जे असतात, शार्क मध्ये तीन चार प्रजाती आहेत ज्या थोड्या अशा अग्रेसिव्ह आहेत,
0: अच्छा,
1: पण आपण त्यांचं जेवण नाही होत, त्यांना आपली ना आपली ती टेस्ट अशी आवडत नाही, सी लायन ते सगळं खातात.
0: अच्छा.
1: तर ते काय होतं, सर्फिंग जे लोक जातात सर्फ बोर्ड वरती कोणतरी वरती आहे सर्फर, त्यांनी पाय मारतायत आणि पुढे झालं, त्यांना शार्कला वाटतं की सील आहे, ते थोडं जवळ येतात बघायला की काय आहे.
0: अच्छा.
1: ते लोक घाबरली की ते घाबरल्यानंतर जर असं ते पॅनिक सिच्युएशन मुळे थोडं खराब होऊ शकतं, शार्क पण जरा घाबरतो, बरोबर, पण शार्क जर समोर आला, आपण समजा सुस्कू गार्डनिंग करते आणि शार्क समोर आला तर ते शार्क त्याच्या डोळ्यात बघायचं,
0: अरे बापरे
1: लांब हो जातो, तर त्याला असं वाटलं की ना की हा जरा असं मोठा आहे आमच्यापेक्षा आणि हा आपल्याला काही नुकसान
0: आहे,
1: बरोबर, थोडस ते
0: हे ऍक्च्युली कुठल्याही प्राण्याच्या बाबतीत लागू होतं नाही का, की कोणताही प्राणी हा त्याचा त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न पहिले करतो आणि आपल्याला भीती वाटल्यामुळे आपण इतके पॅनिक होऊन जातो आणि आपण काहीतरी वेगळंच करायला जातो. सो त्या प्राण्याला त्याचा आपला थ्रेट वाटणं हे साहजिक आहे, पण आपण घाबरणं शार्क सारखा मासा बघून हेही तितकंच खरं तर साहजिक आहे असं म्हणायला पाहिजे. पण तुझं म्हणणं असं आहे की न घाबरता आपण तिथे जाऊ शकतो आणि जर असा कुठला मोठा प्राणी आला तर पॅनिक न होता आपण त्या सिच्युएशन मधनं पार होऊ शकतो.
1: समुद्रात साप पण असतात, ब्लॅक अँड व्हाइट कलर रंगाचे, थोडेसे कधी थोडीशी क्युरिओसिटी असल्यामुळे ते थोडे येऊ शकतात बघायला की काय, पण कोणी येऊन असं अटॅक करत नाही.
0: अच्छा. डिरेक्टली अटॅक कोणीच करत नाही, म्हणजे
1: आपण जवळ जाऊन आपण त्यांना काही करत नाही तोपर्यंत नाही करत.
0: त्यांचं
1: जेवण वेगळं, त्यांचं जेवण निसर्गाने त्यांना दिलेलं आहे की हे सांगितलेलं आहे.
0: बरोबर बरोबर. आणि निसर्ग
1: वेगळं जेवतात, त्यांचं वेगळं जेवण असतं.
0: खरंय खरंय. आणि निसर्गातल्या गोष्टी जनरली आपला हे सोडत नाहीत, माणूस खूप काहीतरी वेगळा वागू शकतो पण निसर्ग त्याचं त्याचं काम, त्याला त्याला दिलेल्या ड्युटीज आणि त्याचं त्याचं हे सोडत नाही, त्याच्या ज्या गोष्टी असतात त्या, त्यामुळे खूप छान हे आहे. पण ह्या सगळ्याबरोबर तू स्कूबा डायव्हर इन्स्ट्रक्टर म्हणून तर काम करतोसच, पण तू अंडर वॉटर शूट सुद्धा करतोस, अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफर म्हणून पण तुझं काम सुरू आहे, तर जमिनीवरती शूट करणं आणि पाण्याखाली जाऊन कॅमेरा हाताळणं, तर ह्याच्यात सगळ्यात कसा काय फरक काय असतो आणि कसा आव्हानात्मक म्हणजे काय त्याच्यामध्ये तुला बघायला मिळालं आहे आतापर्यंत, आणि कोणकोणत्या चित्रपटासाठी शूटिंग तू केलेलं आहेस, कशा प्रकारे शूट होतं आधी मुळात तिथे?
1: तर ह्याच्यात काही गोष्टी आहेत, ह्याच्यात कॅमेरा जो असतो तो आपला रेग्युलर कॅमेरा असतो, म्हणजे रेग्युलर फिल्मचा कॅमेरा किंवा रेग्युलर DSLR, तर ह्याला अॅल्युमिनियमच्या केसमध्ये असं ठेवतात.
0: अच्छा.
1: वॉटर प्रूफ करायला त्याला, आणि मग त्याच्यात काय होतं की तिथे केबल असते जी वर जाते, मी पाण्यात असतो मग केबल वर जाते, ते डिरेक्टर सर जे असतात वरती तर त्यांना त्यांच्या मॉनिटर दिसतं की खाली काय चाललंय ते, आणि मग ते आम्हाला अंडरवॉटर खाली अंडरवॉटर स्पीकर करून असतो, वरून ते माईक वर जे बोलतात असं हवंय तसं हवंय ते ऍक्टरना पण कळतं की हे केलं पाहिजे, त्याप्रमाणे ते आपण सिक्वेन्स शूट करतो. आणि हे जे भरपूरसे स्विमिंग पूल किंवा अंडरवॉटर जे सेक्शन असतात तर त्याच्यामध्ये काय होतं की हे स्विमिंग पूल मध्ये केलेले असतात.
0: अच्छा,
1: तुम्हाला चित्रपटात असं वाटत असेल की नाही की समुद्रात आहे किंवा लेक मध्ये आहे, पण त्या सेफ्टीसाठी
0: बरोबर
1: हे पूल मध्ये केलेलं बरं असतं सगळ्यांच्या सेफ्टीचं. आणि थोडं कंट्रोल लाइटिंग पण मिळतं, आता लाइट लावतो थोडस त्याला इफेक्ट द्यायला, थोडा सिनेमा सारखा इफेक्ट द्यायला, ऍक्टर्सना वेट्स असे घालतात खाली बसू शकतात
0: बरोबर,
1: आणि त्यांचं तर सिक्वेन्स

0: असतात तर त्या सगळ्या गोष्टीच असतात. वरन पण लाईट्स असतात, थोडं दिवसासारखं करायला, कधी कधी प्रॉप्स असतात की गाडी टाकली असं, ते सिनेमामध्ये असतं की गाडीचा ऍक्सिडेंट झाला, ब्रिज खाली पाण्यात पडली,
1: बरोबर,
0: तर मी नदीतल्या आतला शॉट आहे तो स्विमिंग पूल मध्ये करतो.
1: बरोबर.
0: आणि मग तसं तलावासारखं किंवा नदीसारखं दाखवलं जातं, छोटं मोठं मासे आणणं किंवा व्हीएफएक्स खूप पुढे गेलेलं आहे.
1: बरोबर.
0: व्हीएफएक्स पण काही काही गोष्टी ऍड होतात आणि थोडस अजून रिअल वाटत.
1: रिअल वाटत. वाव, मस्त.
0: हिंदी तर केलंच आहे पण मराठीमध्ये झिम्मा टुकुरनी चित्रपट वेब सिरीज होती शांती क्रांती करून, त्याच्यामुळे आणि भरपूर काही अजून केले. एक चित्रपट आम्ही आताच शूट झाला, त्याच्याबद्दल मला बोलताच येत नाही.
1: नो प्रॉब्लेम.
0: रिलीज होईल,
1: येस, आम्हाला कळेलच तोपर्यंत. नक्की नक्की. येस. आत्ताची ना जी तरुण पिढी आपला कार्यक्रम ऐकत असेल किंवा त्यांच्या घरातले सगळेजण आत्ता जे कार्यक्रम ऐकत असतील, तर काय आहे की सगळ्यांना ना हल्ली काहीतरी हटके वेगळंच करायचं असतं, करिअर म्हणून किंवा आयुष्यात म्हणून असं. तर एक स्कूबा इन्स्ट्रक्टर, अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफर, फोटोग्राफर म्हणतू, तर ह्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं का? या क्षेत्रातल्या करिअरबद्दल तू सगळ्यांना काय सांगशील?
0: तर ह्याच्यात जे आहे करिअर, तर गेल्या 5 ते 8 वर्षांमध्ये भरपूर बदल घडलेला आहे की जर नवीन आउट ऑफ द बॉक्स हटके असं म्हटलं तू, तर त्या गोष्टी करू शकतोय. तर ह्याच्यात एक मरीन बायोलॉजिस्ट पण असेल, ज्याला थोडं कॉरल कन्झर्वेशन करायचंय, टर्टल्स ज्यांना वाचवायचंय, तर त्यांच्यात ते भरपूर पुढे गेलेलं आहे. स्कूबा डायविंग इन्स्ट्रक्टर म्हणून आहे, फ्री डायविंग इन्स्ट्रक्टर आहे, अंडर वॉटर फोटोग्राफर आहेत, अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफर आहेत, तर भरपूर काही गोष्टी आल्या. ह्याच्यात अंडर वॉटर सर्वेस पण होतात.
1: ओके.
0: तर त्याच्यासाठी डायव्हर्स लागतात. मग कमर्शियल डायविंग मध्ये पण जे असतं ते ऑइल पाईप्स आणि ऑइल रिग्स वर आणि जे असतं ते पण एक वेगळं, ते थोडं प्रोसिजन थोडं वेगळं असतं, टेक्निकल असतं, पण पाण्यातलंच झालं.
1: बरोबर.
0: तर एकदा मला ते वाटतं की सगळ्यांनी एकदा तरी स्नॉर्केलिंग आणि डायविंग एक्सपिरियन्स केलं पाहिजे. एकदा अनुभवल्यावर त्यांना मग कळेल की ना त्यांना पुढे काय करायचं. एक कोर्स केल्यावर कळून जातं की हळूहळू पुढे कोर्स, कारण कोर्सेस भरपूर असतात इन्स्ट्रक्टर बनण्यापर्यंत. तर एकदा असं वाटलं की ना हा असं वाट छान वाटलं तर आपण सुरू करू शकतो स्विमिंग पूल मध्ये,
1: ज्यांना
0: स्विमिंग येत नसेल तर स्विमिंग पासून सुरू करू शकतात. किंवा वेगवेगळ्या शहरात असे स्कूबा डायविंगचे ट्रायल्स असतात किंवा एक्सपिरियन्सेस असतात, ते करू शकतात. मुंबईत आम्ही करतो, दुसऱ्या शहरात आहेत, बँगलोर मध्ये आहेत, दिल्ली मध्ये आहेत, तर ते करू शकतात सगळे. आणि मग सर्टिफिकेशन जेव्हा घ्यायचं तेव्हा घेऊ, मग हळूहळू प्रोफेशनल लेवलपर्यंत येता येतं.
1: बरोबर बरोबर. स्कूबा डायविंग सगळ्यात म्हणजे एक तर भारतात खूप ठिकाणी करता येतं असं तर तुझ्या बोलण्यात नाही आलं, तर कुठे कुठे करता येतं आणि सगळ्यात छान कुठे आहे असं तू सांगशील?
0: बरं, आपण पश्चिमी कथा करून निघूया. आपण द्वारका गुजरातमध्ये,
1: ओके,
0: मग महाराष्ट्रात तारकर्ली आहे, वेंगुर्ला आहे, खाली गेलं गोव्यामध्ये डायविंग होतं, कर्नाटकामध्ये मुर्डेश्वर करून एक जागा
1: आहे,
0: केरळामध्ये होतं तिरुवनंतपुरमच्या इकडे, कोवलमच्या इकडे डायविंग आहे, मग रामेश्वरम करून तिकडे आहे, पॉंडिचेरी मध्ये आहे, चेन्नई मध्ये आहे,
1: खूप ठिकाणी आहे.
0: आणि मग थोडं आपण बाहेर गेल्यावर आपण अंदमान निकोबार आयलंड मध्ये आहे आणि लक्षद्वीप आयलंड मध्ये, बेट आहे तिकडे. तर हे सर्वात छान म्हणजे अंदमान आयलंड आणखीन लक्षद्वीप आयलंड. का? करून हे वोल्केनिक माउंटन असं म्हणतात, वोल्केनिक जाती असायची आधी, तर त्याच्या लावानी बनलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणून त्याच्या बाजूला असं ना खाली असं ते डोंगर असल्यामुळे बाजूला छान कॉरल रीफ आहेत, ते सर्वात छान आहे. तर मी सांगेन सगळ्यांना एकदा तरी गेला पाहिजे अंदमान
1: लक्षद्वीपला. येस. कॅमेराच्या लेन्स मधनं किंवा तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुझ्या सुंदर जगाबद्दल समुद्राखालच्या सांगतोयस, ते तू स्वतः सगळं जवळून पाहिलायस आतापर्यंत अनेक वेळेला, तू काही हजारो वेळेला तरी मला वाटतं डाईव्ह करून तुझं झालेलं आहे. पण सध्याच्या काळात आपण जाता जाता लोकांना हेही सांगूया की माणसामुळे, जसं मी आत्ता म्हटलं तसं की निसर्ग त्याचं त्याचं काम आणि त्याच्या त्याच्या ड्युटीत सगळं वेळ पाळणं सगळं तो करत असतो, पण माणूस जिथे तिथे जाऊन त्याच्यामध्ये जो हस्तक्षेप करतो ना त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. तर सामान्य माणसाला जो समुद्र छान बिन दिसतोय तर पाण्याखालच्या वन्यजीव प्रवाळ म्हणजे जे काही कोरल रिफ्स आपण म्हटलं तर ह्या सगळ्याला काही जर धोका पोचत असेल तर असं म्हटलंही जातं की पोचतो आहेच. तर आपण सामान्य माणसानी हे सुंदर जग समुद्राखालचं वाचवण्यासाठी एक सामान्य माणूस म्हणून काय काळजी घेतली पाहिजे?
0: सर्वात आधी तर प्लॅस्टिक ज्या पिशव्या आहेत त्यांचा वापर जर कमी करता आला, कारण त्या काय होतं की ते समुद्रात जाऊन पोचतात.
1: बरोबर.
0: आणि दुसरी गोष्ट आहे की जेलीफिश जो आहे तो आपण प्लॅस्टिकची पिशवी खाली पाण्यात टाकल्यावर आणि जेलीफिश असल्यावर कासवाला त्या दोघांमध्ये फरक करते जोपर्यंत ते खात नाही. भरपूर वेळा आपण मुंबईच्या समुद्र काठात पण पिशवीला कासव आढळतात त्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिकच्या
1: पिशव्या.
0: ती सर्वात जास्त प्रकरण आहे प्लॅस्टिकचं. पण ते पाणी जेवढं कमी करत कचरा टाकता येईल, बायोडिग्रेडेबल ते जास्त वापरता आलं, पाणी वाचवता आलं. आणि जे आपण जेव्हा कुठे जातो आपण ट्रिपला तर तिकडे कसं थोडस कचरा कमी ठेवणं. आणखी अजून एक गोष्ट की माशांना खाणं जातं त्यांचं काय होतं आपण त्यांना बिस्किट किंवा बाकी काही कुरमुरे किंवा असं काही दिलं त्यांचं ते नॉर्मल जे खाणं असतं माशांचे खाणं जे दुसरे माशांना खातात जे दुसऱ्या जीवांना खातात ते कमी होऊन जातं. त्याच्याने इम्बॅलन्स होऊन जाते. तर आपण त्यांना खाणं न दिलेलं बरं असतं कारण त्यांचं ऑलरेडी खाणं समुद्रात असतं.
1: बरोबर.
0: काही गोष्टी
1: हे माणसांनी उगाच दिलेल्या गोष्टी आहेत त्या खरं तर त्यांना नाही द्यायला पाहिजेत, त्या दिल्या जात आहेत. बरोबर
0: बरोबर.
1: ओके. 11:45 झालेली आहेत. तुझ्याकडनं ऐकण्यासारखे तुझे अनुभव खरं तर इतके आहेत की आता खरं तर थांबायची वेळ झाली आहे. पण जाता जाताना आपण एक छान क्विक क्वेश्चन्स जे आपण म्हणतो ना रॅपिड फायर तसं क्विक अँड फन चॅट थोडीशी, कारण या गंभीर थोड्याशा मुद्द्याला जो आपण हात घातला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की पर्यावरणाची मध्ये जे आपण ढवळाढवळ करतो ना माणूस ते किती प्रकारे रोखता येईल खरं तर ह्याबद्दल आपण बोललो. पण जाता जाता थोडीशी एक मजा की तुझं इतकं वेगळं करिअर आहे ह्या क्षेत्रातलं तुझं काम इतकं वेगळं आहे तर छोटेसे प्रश्न विचारते तुला की आभाळ जास्त आवडतं की समुद्र?
0: पण समुद्र म्हणे
1: हो. आता तू समुद्रातच जास्त काळ किती झाल्या तुझ्या आतापर्यंत डाईव्ह करून?
0: म्हणजे 4,250 झाले.
1: ओके. पाण्याखाली पाहिलेला सगळ्यात सुंदर किंवा सगळ्यात विचित्र असा कुठला जीव म्हणजे जलचर जीव प्राणी म्हणूया किंवा जीव म्हणूया?
0: तर एक पिग्मी सी हॉर्स करून असतो जो 2 सेंटीमीटर एवढा मोठा असतो आणि त्या कॉरल मध्ये राहतो. एक्झॅक्टली कॉरल सारखा दिसतो म्हणजे एवढा असा लहान गुलाबी रंगाचा असतो. जर आपण त्या 20 ते 30 मीटर पर्यंत तो असतो आपण त्याला लाईट नाही मारलं तर आपल्याला कळणार पण नाही हा सी हॉर्स आहे. पाणगोळा असं जे म्हणतात
1: थोडा
0: पिग्मी म्हणजे छोटा वाला
1: छोटासा. ओके.
0: म्हणजे 2 सेंटीमीटर म्हणजे तुम्ही किती मोठा असू शकेल.
1: ओके ओके ओके ओके. नाईट डाईव्ह का अर्ली मॉर्निंग डॉन डाईव्ह?
0: नाईट डाईव्ह.
1: स्कूबा डायव्हिंग की अंडर वॉटर फोटोग्राफी?
0: कठीण आहे पण आता कसं की मी ना स्कूबा आता विदाऊट कॅमेरा जातच नाही तर फोटोग्राफी म्हणूया.
1: शार्क की वेल?
0: वेल.
1: ओके. फाइंडिंग निमो की डोरी?
0: निमो.
1: फाइंडिंग निमो. ओके. शिपरेक डायव्हिंग की कोरल रिफ डायव्हिंग?
0: शिपरेक डायव्हिंग. शिप्स असतात की भरपूर वर्षांपासून खाली येतात त्याच्यामुळे मासे भरपूर आढळतात आणि छानस असं त्याचा एक्सपिरियन्स वेगळाच होऊन जातो.
1: वाव. आणि अगदी शेवटचा जाता जाता लास्ट क्वेश्चन हा की गोल्डन रूल काय आहे स्कूबा डायव्हिंगचा, एक सुवर्ण नियम काय सांगशील जाता जाता?
0: गोल्डन रूल म्हणजे रूल जसं म्हणेन 3 गोष्टी. एक आहे की तुम्ही स्कूबा डायव्हिंग करत असताना श्वास घेत राहता आणि सोडत राहता म्हणजे कधी श्वास रोखून ठेवत नाही. दुसरा रूल आहे की कधी आपण एकटं डायव्हिंग करत नाही दुसऱ्या एका बरोबर किंवा दुसऱ्या सर्टिफाईड डायव्हर बरोबर दुसऱ्या इन्स्ट्रक्टर बरोबर डायव्ह करतो म्हणजे एकटं पाण्यात जात नाही सेफ्टीसाठी.
1: ओके.
0: आणि तिसरं आहे की बरोबर प्रशिक्षण आणि इक्विपमेंट घेऊनच गेलं पाहिजे.
1: हे
0: 3 रूल्स आहेत ते सांभाळणं गरजेचं आहे.
1: सास लेते रहो हिंदी चित्रपट बघितल्यानंतर ज्यांनी ज्यांनी जिंदगी ना मिले की दोबारा बघितलाय त्या सगळ्यांना हा डायलॉग पाठ झालेला आहे आणि त्याच्यामुळे डायव्हिंगला एक इतकं छान ग्लॅमर मिळालंय की सास लेते रहो श्वास घेत राहायला पाहिजे. आणि तुझ्या माध्यमातून आम्हाला हे सगळं जग इतकं छान तू सगळं आमच्यासमोर त्याचं वर्णन केलंस आणि खूप थोड्या वेळात तू या मुलाखतीसाठी म्हणजे गप्पा मारण्यासाठी तू रेडी झालास त्याबद्दल तुझे खूप खूप खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद दीप्ती, मला पण छान वाटलं, मजा आली.
1: आम्हाला पण ऐकताना खूप मजा आली कारण खूप वेगळ्या क्षेत्राबद्दल तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळालं.
0: नाही धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आणि एकदा सगळ्यांनी स्कुबा डायव्हिंग केलंच पाहिजे, पण प्लीज एकदा स्कुबा डायव्हिंग एक्सपिरियन्स घे.
1: शुअर शुअर, नक्की. तुझ्या या सांगितलंयस या नोटवरच आता इथे आपल्याला थांबायला लागेल, त्यामुळे थँक्यू सो मच वन्स अगेन की तू आमच्याशी या सगळ्या विषयावरती गप्पा मारल्यास. थँक्यू. आणि पुढच्या तुझ्या सगळ्या डाईव्हसाठी आणि पुढच्या तुझ्या सगळ्या करिअर आणि एकूण सगळ्या या क्षेत्रातल्या तुझ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा सगळ्यांतर्फे.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. सुशांत जोशी याच्याशी आता आपण गप्पा मारत होतो आपल्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये. स्कुबा डायव्हिंग बद्दल आपण त्याच्याकडनं जाणून घेत होतो, समुद्राखालची एक वेगळी सफर ज्याच्याबरोबर आपण केली त्याच्याशी गप्पा मारत होतो. ऐकत रहा युवा तरंग कार्यक्रम FM गोल्ड वाहिनीवरती.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.
2: हर घर

11:58 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे कार्यक्रमातलं एक शेवटचं गाणं युवा तरंगमधलं आणि लगेचच आपण भेटतोय 12 वाजता रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.

101 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी दुपारचे 12 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आत्ताच मगाच्या कार्यक्रमात ना आपण निसर्गाबद्दल बोलत होतो, निसर्ग, मानवी हस्तक्षेप हे सगळं सुरू असताना मला आत्ता काही गोष्टी आठवल्या की काही गाणी आठवली अशी खरं म्हणूया आपण की आपल्या चित्रपटातनं किंवा नायक नायिका जे आपले असतात ना ते मन मोकळं करताना अशा निसर्गातल्या सगळ्या ज्या कोणी प्राणी पक्षी झाडं वेली फुलं ह्या सगळ्यांशी संवाद साधताना आपल्याला दिसतात. काय होतं बघा, हां आपली एखादी खूप खास मैत्रीण असते, आपला एखादा खूप खास मित्र असतो, आपल्या मनातलं सगळं ज्याच्याजवळ आपण सांगू शकतो अशी आपली सखी किंवा आपला सखा, पण प्रत्येक वेळेला ती मैत्रीण आपल्याच बरोबरची असेल असं नाही. काही वेळेला काय होतं, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वय या सगळ्या बाबतीत ती व्यक्ती आपल्यापेक्षा निराळी असते, पण ती इतकी आपली असते ना की आपण सहज तिच्याजवळ मन मोकळं करू शकतो. मग काही वेळेला काय होतं की व्यक्ती नसेल समोर, काही जणांना डायरी लिहायची सवय असते, तर खूप जण असं डायरीमध्ये आपलं मन मोकळं करतात, लिहून मोकळे होतात, त्यांना त्याच्यातनी त्या गोष्टीने बरं वाटतं. पण मी आत्ता म्हटलं तसं की निसर्गातले असे अनेक घटक आहेत, झाडं वेली पानं फुलं या निसर्गातल्या गोष्टींशी संवाद साधताना आपल्याला हे नायक नायिका दिसतात. कसे, आपण ते गाण्यातनंच ऐकूया आणि त्याबद्दल बोलूया आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमात.

मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की नाही की निसर्गातल्या सगळ्या घटकांशी संवाद कसा साधला जातो, तर गाण्याची सुरुवातच कशी होते, मेघांनो वृक्षांनो वेलींनो कळ्यांनो फुलांनो सगळ्यांनी ऐका आणि मग निसर्गराजा ऐक सांगते कुणी माझ्या मनात लपलंय गो. म्हणजे संवाद साधताना अशा ह्या सगळ्या घटकांना जे सजीव निर्जीव आहेत त्यांना सगळ्यांना मनातलं गुपित सांगावं असं वाटतं. म्हटलं तसं की सखी असेल सखा असेल मित्र कोणी असेल तर गोष्ट वेगळी, पण ज्या वेळेला समोर तो किंवा ती सखी सखा नसतो त्यावेळेला अशा गोष्टींशी संवाद साधावा असा वाटतो. कारण मनातलं कुणाला सांगणार, निसर्ग राजाला जेव्हा नायिका कोण मनात दडलंय ते गुपित सांगून मोकळी होते. आजच्या काळामध्ये अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का, तर नाही. मोबाईल फोन ईमेल चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल्सनी ह्या सगळ्यांनी काम होतं. ह्या सोयी ज्या काळात नव्हत्या आणि जेव्हा असा निसर्गाशी संवाद साधायचे दिवस होते त्या काळातली ही गाणी आहेत, त्यामुळे पत्रसुद्धा पाठवलं जायचं ते सुद्धा पोचवण्याचं काम ह्या पक्षांना पूर्वी करावं लागायचं. ज्या कथांमधनं गाण्यांमधनं आपण हे ऐकतोय, म्हणजे बघा ना आता ते पक्षी पण त्यावेळेला बिचारे ते इमानेतबारे करत असावेत. नलदमयंतीच्या कथेत नाही का राजहंस पक्ष्यांनी संदेशवहनाचं काम केल्याचा उल्लेख आहे. आणि अर्थातच गाणं कुठलं आठवलं त्याच्यावर चित्रपटातलं सुवासिनी चित्रपटातलं गाणं आठवलं ते ऐकूया.

राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता अशी खरं तर सुरुवात आहे गाण्याची. आणि तोच नाद चित्र रेखितो असाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आवाजाने तो सांगतोय त्याचं वर्णन करतोय असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे निसर्गातले घटक म्हणजे संदेश तर आता त्या प्रियेपर्यंत पोचला, प्रियकराला पाठवला, पुढे काय तिकडून उत्तर येईपर्यंत होणारी जीवाची घालमेल ती कोणाला सांगायची. मग मगाशी म्हटलं तसं की इन्स्टंट मेसेजेसचा जमाना नव्हता ना तो, मग तोपर्यंत काय करायचं. तर यक्षाने जसं मेघाला दूध बनवलं तसं कोणाशी तरी बोलायला हवं असेल तर कोणाशी बोलायचं. मग हे आकाश, विशाल आकाश त्याचे साक्षीदार सगळ्या कहाणीला, मलाही ते बघतंय आणि तिला सुद्धा, आणि पहिल्यापासूनच त्याला सगळं सगळं माहिती आहे असं असणारं हे आकाश, त्याच्याशी बोलायला हवं असेल तर हेच म्हणायला हवं.

0: रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

हळवेपणा होता सगळा एका काळामध्ये, तो हळवेपणा ही कुठेतरी हरवत चाललाय की काय असं आपल्याला वाटतं. कारण पूर्वी संवाद साधायला ना ही अशी कृत्रिम किंवा ही टेक्नॉलॉजी ह्यातलं काहीच नव्हतं. ज्या वेळेला संवाद साधण्यासाठी फोन म्हणजे पत्राचंच फक्त माध्यम जेव्हा आलं त्या जमान्याबद्दल म्हणते की पत्र सोडली तर बाकी निरोप धाडायला किंवा संवाद साधायला येता जाता उठता बसता जो मोबाईल आपल्याला अंगाला चिकटलेला असतो ना तसा कधीच नव्हता. त्यामुळे एक थोडासा हळवेपणा ही रुखरुख की खूप वर्षात भेट नाही संवाद नाही असं जेव्हा व्हायचं तेव्हाचा हा काळच खूप वेगळा होता. म्हणून कदाचित निसर्गाच्या आपण जास्त जवळ होतो. आता निसर्गसुद्धा आपल्या आजूबाजूला इतका कमी प्रमाणात उरला आहे. आपण सिमेंटच्या जंगलात राहतो असं आपण नेहमीच म्हणतो. पण ह्या निसर्गातल्या घटकांशी संवाद म्हणूनच की आता कशासाठी नाही तर की माहेराची आठवण आली तर वाऱ्याला कशाला सांगायचं आणि वाऱ्याला विनंती करायची की तू माझ्या परसात ये माहेराचा सुगंध घेऊन ये म्हणून घालं घालं पिंगा वाऱ्या माझ्या परसात. हे सगळं सांगायला वारा वृक्ष वेली पानं फुलं लता ह्या सगळ्यांशी संवाद साधायचा पक्ष्यांशी संवाद साधायचा तर ते दिवसच वेगळे होते. आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात आहोत त्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा झालेला बदल बघा ना. पूर्वी कसं व्हायचं मुलं जेव्हा नुकती शाळेत जायला लागायची तेव्हा मुलांना त्यांच्या शिक्षकांबद्दल एक वेगळं हे असायचं ना म्हणजे आई वडील सोडून पहिल्यांदा जेव्हा ते शाळेत जायचे त्यामुळे घरात सुद्धा खेळ खेळताना बरेच वेळेला शाळा खेळली जायची की एक कोणीतरी शाळेतल्या बाई किंवा सर होणार आणि मग समोर मुलं नसतील खेळायला तर मग घरातलेच प्राणी पक्षी त्यांची खेळणी त्यांना बाहुल्या यांना समोर बसवून मी टीचर म्हणजे मी शाळेतल्या बाई फळ्यावरती काहीतरी लिहिणार आणि मग त्या कृत्रिम निर्जीव म्हणूया त्या वस्तूंशी संवाद साधला जायचा असं आता खेळायला सुद्धा मुलं खेळतात की नाही कितपत मला शंका आहे. कारण आता बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे खेळायला व्हिडिओ गेम्स कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल हेच सगळं असतं. संवादसुद्धा मोबाईलमध्येच साधला जातो बरेच वेळेला. तर ही थोडीशी नॉस्टॅल्जिक जुन्या काळात आपल्याला घेऊन जाणारी गाणी आणि त्या गाण्यांमधनं निसर्गातल्या घटकांशी साधलेला संवाद याचा रंजक प्रवास आपण करतो आजच्या कार्यक्रमात.

कुणाची रातराणीच्या फुलाची पाकळी हळू हळू फुलावी. नमस्कार, मी प्रियांका बर्वे आणि आपण ऐकत आहात FM गोल्ड.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्झवर 12:30 झालेली आहेत. रंजक सफ

कार्यक्रम सुरू आहे. रंजक सफर कार्यक्रमात अर्थातच तुम्हाला जो कार्यक्रम सगळ्यात आवडतो तो म्हणजे प्रश्न विचारण्याचा आणि उत्तर देण्याचा. त्याचीही वेळ झालेली आहे. मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. कार्यक्रमातला पहिला दूरध्वनी क्रमांक सांगते ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी. 4515414 आणि 4515414 4515414 आणि 4515414135 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न विचारते. आज आपण समुद्राबद्दल बोलत होतो, तर समुद्राबद्दल बोलत असताना तुम्हाला महासागर तर माहिती आहेतच, महासागरांची नावं माहिती आहेत ओशन्सची. तर त्यातल्या ना एका महासागराचा आकार हा थोडासा, अगदी परफेक्टली असं मी म्हणणार नाही, पण थोडासा एस, इंग्रजी एस लेटर जे असतं ना त्या आकारासारखा दिसून येतो. कोणत्या महासागराचा कोणता महासागर या एस या आकाराशी साधर्म्य त्याचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. जगाच्या नकाशात जर जवळून पाहिलं तर एस अक्षराचा आकार बनू शकतो असा एक महासागर आहे, तो कोणता? आता तुम्हाला महासागरांची नावं मला वाटतं माहिती असतीलच ना, त्यामुळे त्यातला एक शोधा आणि लगेचच फोन करा आणि उत्तर द्या की कोणता महासागर जगाच्या नकाशात जर बघितलं तर इंग्रजी एस या आकाराप्रमाणे आपल्याला दिसून येऊ शकतो.

12:39 झालेली आहेत आणि पहिला प्रश्न मी विचारला होता की कोणता महासागर हा इंग्रजी एस या लेटरप्रमाणे अक्षराप्रमाणे दिसतो आणि त्याचं उत्तर आहे अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागर हा इंग्रजी एस आकाराप्रमाणे दिसतो. जगाच्या नकाशात जर जवळून पाहिलं तर अगदी करेक्ट, अगदी एस सारखा जरी नसला तो दिसत तरी सुद्धा एस अक्षराचा आकार बनवणारा महासागर म्हणजे अटलांटिक महासागर. बरोबर उत्तरं दिलेली आहेत त्यांची नावं सांगते. दीपाली विचारे, मंगला शेठ, शिल्पा नाईक, शुभांगी कारेकर, पंकज मोहोड, अमरावती, प्रमोदराव धाराशिव, संजय गांधी, दीपा पालकर, नीलम राणे, अपर्णा चितारी, चंदा आमरे, राधिका चव्हाण वांद्रे, काशीनाथ क्रमवंत अलिबागहून,

आणि शुभलक्ष्मी मस्तकार या सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिलेली आहेत आणि सगळ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. लगेचच पुढचा प्रश्न विचारू का तुम्हाला, का मध्ये गाणी ऐकूया आपण? लगेचच विचारते, कारण प्रश्न जरी विचारला आणि वेळ जरी हातात असला तरी गाणी मस्त ऐकायला मिळतील तुम्हाला याची खात्री. याचं कारण की वसंत पवार यांची गाणी ऐकवणार होते मी तुम्हाला सकाळीसुद्धा म्हटलं होतं तसं. त्यांची गाणी आपण संगीतबद्ध केलेली गाणी भरपूर ऐकलीसुद्धा मगाचपासनं, पण त्यांच्या संगीताबद्दल तर आपण बोलतोच नेहमीच आणि त्यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांबद्दलही आपण म्हटलं तसं की कितीतरी मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. पण मगाशी म्हटलं तसं की त्यांनी नृत्य दिग्दर्शन पण केलेलं होतं. काही चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शनसुद्धा वसंत पवार यांनी केलेलं होतं. त्यातल्या कुठल्याही एक किंवा दोन चित्रपटांची नावं सांगा की ज्या चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन वसंत पवार यांनी केलेलं होतं. एखादा सांगितलात तरी चालेल किंवा दोन चित्रपटांची नावं सांगितलीत तरी चालेल. त्या दोन चित्रपटांना त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं. असं वसंत पवार यांचा नृत्य दिग्दर्शन केलेला चित्रपट कोणता त्याची नावं सांगा. आता मस्त त्यांचीच वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपण ऐकूया.

नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत जुन्या नव्या काळाशी आपल्याला जोडून ठेवणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी, म्हणजेच आनंदाची पर्वणी.

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी. समृद्ध संगीतासाठी ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

मगाशीच कार्यक्रमात जेव्हा मी म्हटलं होतं की उर्दू शायरीमध्ये सुद्धा जे निपुण होते, जाणकार होते, ते नृत्य निपुण सुद्धा होते वसंत पवार. पुढचं पाऊल ज्यात पुलंनी ढोलकीवाल्याचं काम केलं होतं, दूधभात, पठ्ठे बापूराव अशा वेगवेगळ्या चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन वसंत पवार यांनी केलेलं होतं. आणि उत्तरं बरोबर द्यायचा ज्यांनी प्रयत्न केलाय, काही काहींनी इतरही चित्रपट शोधून काढलेत ज्यांची नावं सगळ्याची काही मी आत्ता सांगत नाही आहे, पण बऱ्याच जणांची उत्तरं बरोबर आहेत. दीपा पालकर, संजय गांधी, शुभांगी कारेकर, प्रमोद राऊत, मंगला शेठ, पंकज मोहोड, माधवी जोशी, शिल्पा नाईक, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपाली विचारे, चंदा आमरे, या सगळ्यांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं मनापासनं अभिनंदन.

आज सकाळपासून वसंत पवार यांची गाणी आपण ऐकत होतो, त्याचबरोबर मुलाखत ऐकली. या सगळ्या गोष्टी खूप मनापासून आवडल्याचं सांगितलंय. अविनाश प्रभू, सुहास पांडे, प्रकाश कुलकर्णी, शुभांगी कारेकर, त्यांनी त्यांचा स्वतःचा समुद्राखालचा अनुभव सुद्धा आपल्याशी शेअर केलाय. दीपा पालकर, प्रमोद राऊत धाराशिव, वसंत पारुंडेकर, प्रज्ञा वनारसे, शंकर चाटे आणि मिलिंद टिपणीस, मुलाखत अतिशय आवडल्याचं यांनी सांगितलं. त्यामुळे मनापासून धन्यवाद. असेच कार्यक्रम ऐकत रहा, उत्तम प्रतिक्रिया तुमच्या असतात, प्रतिसाद असाच मस्त देत रहा, कायम ऐकत रहा. आणि आत्ता मात्र या एका गीतासह मी दीप्ती लेले तुमचा सगळ्यांचा निरोप घेते. लवकरच आपली भेट पुन्हा होईल, तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. नमस्कार.

1997. जंतर मंतर इथल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेली पोलीस कारवाई यासह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभागृहात हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या अण्वस्त्र हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यापक स्तरावर विनाशकारी शस्त्रास्त्रांपासून मुक्त असं जग निर्माण करण्याप्रती सभागृह वचनबद्ध असून अण्वस्त्रांचं निर्मूलन करून जागतिक शांतता आणि सलोखा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करत असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. त्यावर संसद ही चर्चा करण्यासाठी, प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण करण्यासाठी असते असं बिर्ला म्हणाले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाल्यावर वाणिज्य उद्योग आणि रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळात अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला. काही सदस्यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यावर सभागृहातल्या प्रत्येक सदस्याने शिष्टाचार पाळावेत आणि संबंधित मुद्द्यांवरच बोलावं अशी अपेक्षा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीप फेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकूराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाच्या जागतिक व्यवहार विभागाचे प्रमुख जोएल कॅपलान यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यानंतर मेटाने आपल्या प्लॅटफॉर्म्सच्या कामकाजात त्रुटी राहिल्याचं मान्य केल्याचं यात म्हटलंय. मेटाच्या प्रणाली निकामी का झाल्या आणि अशा समस्यांचं निराकरण करताना कंपनीला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे सरकारला जाणून घ्यायचंय. तसंच भारताच्या कायदेशीर आवश्यकता आणि त्याचं पालन सुनिश्चित करण्याची कंपनीची भूमिका याबाबत प्लॅटफॉर्म्सना अधिक स्पष्ट संदेश देणं आवश्यक असल्याचं सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी इथं 2021 झालेल्या हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला जामिनाच्या अटींमध्ये आणखी शिथिलता द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ले बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मिश्रा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासह इतर कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नसल्याचा युक्तिवाद यावेळी करण्यात आला, मात्र हा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला. तहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलंय. 5 वर्षापूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयानं तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला. आपण राजकीय बळी असून 2 मुलींचे वडील असल्याचा दावा करत तेजपाल यांनी शिक्षेत सवलत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. 2013 एका सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. 2021 गोवा सत्र न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर गोवा सरकारने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं. या प्रकरणी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली.

0: या प्रकरणी न्यायालयानं भारतीय वैद्यकीय संघटना, महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स संघटना आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीस बजावली. प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारलाय. झारखंडमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून भरती परीक्षेतल्या अनियमिततेविरोधात गेले 4 दिवस सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र झालंय. विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असून दोषींविरोधात कारवाई सुरू आहे असं सरकारने समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. 14 जिल्ह्यांमधल्या सुमारे 1,60,000 नागरिकांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 95 पोचली. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात 50 जणांचा बळी गेलाय, तर चराईदेव जिल्ह्यात 21 जण दगावलेत. आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये सरकारने एकूण 100 मदत केंद्र सुरू केली आहेत. 16,951 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमीन पाण्याखाली गेले. आसाममधल्या पूरस्थितीचा काल केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्याबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरग्रस्तांचा बचाव, पुनर्वसन आणि पूरग्रस्त भागात रोगराई वाढू नये यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ओदिशात पूरस्थिती आटोक्यात आले. महानदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी सर्वसाधारण होते, मात्र जोरदार पावसामुळे भुवनेश्वर जलमय झालंय. हवामान विभागानं पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. उत्तराखंडमध्येही डेहराडून, चमोली आणि बागेश्वर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. उत्तराखंड सरकारने आज शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा आपत्कालीन केंद्र 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिले. महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय रेल्वेने आदर्श सवलत करारातल्या सुधारणांना मंजुरी दिली. याअंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारने विविध मार्गांच्या श्रेणींसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारणीची पूर्वीची पद्धतही रद्द केली. पश्चिम आशियात तणावाची स्थिती असूनही 60 मालवाहू व्यापारी जहाजांनी होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. आतापर्यंत आखाती प्रदेशातून 3,972 भारतीय खलाशांना मायदेशी परत आणण्यात आलं, तर 24 तास कार्यरत असलेल्या प्रतिसाद प्रणालीने हजारो फोन कॉल्स आणि ईमेल्स हाताळल्याचं सरकारने संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी. आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: परिवार, पवित्र पापी, प्यार की कहानी, जंजीर, आपके दीवाने, ये वादा रहा अगर तुम ना होते बीवी हो तो ऐसी, इंद्रजीत, इंग्लिश बाबू, देसी मेम जैसी कई फिल्में हैं जिनमें उन्होंने अभिनय किया.

नादब्रह्म अंतर्गत आत्ताच आपण अनिल नाईक यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ अतुल ताडे आणि हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
2: नौसेना स्वरवंदना।
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
1: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
2: नौसेना स्वरवंदना।

जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग धारी जग ध